आणि आसाथी. विश्व राष्ट्र आणि समष्टीना कल्याण मंगल माटे आपली दुर्गाजीनी वंदना करीये.